0: चिरवी टक्कर हे बाळके बुद्धा
1: चिरवी टक्कर
0: बाळली कोको
1: हे बुद्धे मिस्त्री बाबू
0: चिरवी टक्कर